श्री स्वामी नारायण भगवान नीचे अक्षर पुरुषोत्तम महाराज नीचे गुणातीतानंद स्वामी महाराज नीचे भगत जी महाराज नीचे शास्त्री जी महाराज नीचे योगी जी महाराज नीचे

निखिल जगता अंतरात्मावतीर्णो धर्मं रक्षन् दिशतु कुशलं स्वामिनारायणो मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम्